तू ठाकुर स्वामी प्रभ मेरा जियो पिंड सब रास तुम्हारी तेरा जोर गोपाला जियो सदा सदा तू है सुखदाई निव निव लागा तेरी पाई कार कमावा जे तुझ पावा जा तू दे दयाला जियो प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना जो तू दे सोई सुख सहना जिथे रखे बेकुंठ सिथाई तू सबना के प्रतपाला जियो सिमर सिमर नानक सुख पाया आठ पहर तेरे गुण गाया सगल मनोरथ।

जग तू एका कवन हर पौरी, तू करता पुरख अगम है, आप सृष्ट उपाती, रंग परंग उपार्जना बहु गोविध पाती, तू जाने जिन उपाय सब खेल तुमाती, एक आवे एक जाहे उठ बिन नावे मर जाती, गुरमुख रंग चलू लिया रंग हर रंग राती, सो सेवो सत निरंजनो हर पुरख विदाती, तू आपे आप सुजान है वड पुरख वडाती, जो मन चित तुद त्याय दे मेरे सच्चा बल बल हों तिन जाती।

तो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्का मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन

मातो हर रंग मातो रहाओ ओही पियो ओही खियो गुरे दियो दान कियो पुआहू सो मन रातो ओही पाथी ओही पोचा ओही प्यारो ओही रूचा मन ओहो सुख जातो।

गुरमुख आखे गुरमुख बूझे गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय तंत्र।

आहे न मोरा मोहे अनाथ निर्गुण गुण नाही मैं आयो तुमरा तोरा रहाओ। बल बल बल बल चरण तुम्हारे इहा उहा तुम्हारा जोरा साध संग ना

ना बख्श ले, फिर होए ना फेरा राम, फिर होए ना फेरा अंत सच निबेड़ा, गुरमुख मिले वड्याई साचे रंग राते, सहजे माते सहजे रहे समाई, सच्चा मन पाया सच